वैसे हकीकत आहे ॾाढो वी आई पी गानो आहे वैसे मो पर्सनली ॿुधो त मूंखे इलाही सुठो लॻो गानो ऐं बिल्कुलु गानो जी तव्हांजो हिट वेंदो छो त गानो पाण ई ॿुधाए थो बाबा मां हिट आहियां

असां ई असांजे लिसनर्स खे बि वणी वियो गानो, बस हाणे मतलब समझी विया हूंदा गानो भलो आहे। असांजो प्रोग्राम आहे व्हाइट एज एंटी स्किन ब्यूटी शो, जेको व्हाइट एज ब्यूटी प्रोडक्ट एंटी स्किन ब्यूटी प्रोडक्ट तवन सां तव्हां ताईं पहुचायो वञे पियो। सो जी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि, व्हाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स आहिनि, हर तरह जा प्रोडक्ट्स तव्हांजे लाइ मौजूद आहिनि। तव्हां बस पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते वञो, नालो वठी परचेस कयो, न मिलनि त पोइ तव्हां डायल कयो 03-15-799-0595। तव्हांजे महबूब जेको आहे ख़ासि इनायत कॾहिं कॾहिं कंदो आहे, जॾहिं करे त क़दुरु कंदा कयो, सही आहे।